0: विविध भारती से आप सुन रहे हैं कार्यक्रम गीतों भरी कहानी। ये कार्यक्रम जारी रहेगा इस अंतराल के बाद।
1: ಮುಂಬೈ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಎಷ್ಟೊತ್ತು ಕೇಳಿದ್ರಿ?